मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑर एन फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे वेळी साधे ध्यान संदे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावत मी रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा पण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे लग्न सोहळा आहे कुठलंही निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंधा संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस फोन सुद्धा करा ऑन कॅट सौंदर्य का तो मैं स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी

प्रतिम वीकेंड सुरू होत आहे. म्हणजे हो आज शनिवार 18 जुलै आहे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोतच. सो म्हणजे हो वारी चाललेली आहे पंढरपूरच्या दिशेने, तेव्हा आज सर्व वारकऱ्यांसाठी विशेष गाणं आम्ही सादर करतो. कार्यक्रमाच्या आरंभी ऐकूया जय जय रामकृष्ण हरी.

येत्या 25 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. सर्व वैष्णव भक्त त्यांचं नजर मन विशिष्ट पंढरीत वेढलेले आहे. सध्या वारकरी पायी चालत आहे पंढरीच्या दिशेने. चला मंडी हो विठ्ठलाच्या नामस्मरात तल्लीन होऊया. पुष्पक विमान या मूवी मधलं गाणं आहे आनंदाचे दोही.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और एम फ्री वर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आणि विशेषतः पंढरी मध्ये जिथे विठ्ठल आहे तिथे रखुमाई सुद्धा आहे। तर रखुमाई या गीताची मागणी केलेली आहे विशेषतः आज तो प्रीतिदेव जी अफकाउ बेनवा कारण उद्या यांचा वाढदिवस असणार आहे और एम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम आधीच आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे। तसेच अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे तू पंडित कोस ज्या सर्व शिष्यांसाठी कारण उद्या यांचं प्रमाणपत्राचं वितरण समारंभ असणार आहे यांना अनेक अनेक शुभेच्छासुद्धा पाठवित आहे प्रीतिदेवजी। तसेच अनेक अनेक शुभेच्छा यांच्यासाठी पाठवित आहे दोन मुली यांचे आयुष्य पती आनंद जावी यश तसेच बहिणी ना विजय आणि तेजस आणि सर्व परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे। आस्वाद घेऊया रघुमाई रघुमाई।

And yes, मंडे हलवार पर ही वीकेंड आरंभ करूँ आज. व्हाट्सअप लग्न या मूवी मटल गाना है अप्रतिम गाना है रोमांस जुनियर जाऊ या आस्वाद घेऊ या तू सराशी आणि यस या गीताचा आस्वाद घेता घेता यावर सुद्धा विचार करणं आवश्यक आहे की मंडी हो प्रयत्नांची साथ आत्मा विश्वाची ताकद असेल तर कोणतेही ध्येय अशक्य असते. आस्वाद घेऊया.

रसिक मुनी अभिज्ञान दास आणि सिंजुती दास यांचे सुमधुर आवाज आता आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो जीव दंगला आणि सैरा ते झालाजी यांचे मॅशअप वर्षन आहे. आस्वाद घेऊया हलवारपणे, वीकेंडचा आरंभ करूया. आपण घरी आहात, निहारी चालू आहे आणि या थंडीच्या वातावरणात गरम गरम चहा किंवा कॉफी तर व्हायलाच पाहिजे. बरोबर, तर थोडं पकोडे सुरं पाहिजे कारण वीकेंड चालू आहे. तेव्हा एन्जॉय करूया अभियान दास आणि संजू दास यांच्या सुमधुर आवाजात.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: मंडी हो कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3 कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे। सुमारे हाफ एन आवर टू गो मंडी हो, सो रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता आणि नाचू शकता। प्रतिमिकन सुरू होत आहे आणि चालू असणार आहे नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी। अँड येस मंडी हो, सर्व विद्यार्थी मुले तर सुट्टीमध्ये आहेत, या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो सुट्टीमध्ये। अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव यांच्या सुमधुर आवाजात बॅक टू द ओल्डीज द मेकअप वेशन आस्वाद घेऊया रुपेरी वाळूत।

0: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: रसिक मंडळी आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन एव्हरी सॅटरडे आणि संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर फोन सुद्धा करा. आऊन काय सौंदर्य का तो मैं स्वसंजी सो मंडळी हो हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळी यांच्या सुमधुर आवाजात प्रेमाच्या नाद खुला प्रीतीच्या नाद खुला या प्रतिम गाणं आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फॉर सबरीना सखू. आज ज्यांचा वाढदिवस आहे और एम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. तसेच बेस्ट विशेष कमिंग फ्रॉम मुलगा युवान पती योगेश आतू सुनीता आणि सर्व रावजी परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

मंडी हो आज पासून विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी सुट्टी सुरू होत आहे. एका महिन्यासाठी असणार आहे सुट्टी. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि मुलांसाठी स्पेशल गाणं वाजवतो आज जयेश खडे मयूर सुखडी यांच्या समुद्र आवाजात. महाराष्ट्र शाहिर्य मूवी मधलं गाणं आहे, आस्वाद घेऊया. गाऊ नको किसना.

जीनियस म्हणजे वीकेंड सुरू होत आहेस तो तर पाहिजेच, कोळीगीत तर व्हायलाच पाहिजे. सक्षम यांच्या समुद्र आवाजात आस्वाद घेऊया विसवची पारू.

एनगेस मंडळ ट्यून इन करत राहा ऑरेंज फीवर कसं काय मंडळ कार्यक्रम असणार आहे 10 पर्यंत यस लग्न सीजन चालू आहे मंडळी हो सो ज्या ज्यांचं लग्न आहे हळदी आहे आज यांना खूप खूप शुभेच्छा ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रमाच्या वतीने आपल्या सगळ्यांसाठी ताईच्या लग्नाला जाऊया आस्वाद घेऊया

मराठम मंडू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तू लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ओनली ऑन ऑरएम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अप्रतिम गाणं आहे रोहित राऊत आणि सोनाली सोनवणी यांच्या सुमधुर आवाजात. सुंदर आणि सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया, कारण आज सुंदर दिवस असणार आहे, कारण शनिवार आहे. येस मंडळी, आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM. टिल देन कुठे असाल तुम्ही हसत रहा, खेळत रहा आणि सुरक्षित रहा, आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.